0: बजाए जा तू प्यारे हनुमान चुटकी,
1: बजाए जा तू प्यारे हनुमान चुटकी, बजाए जा तू प्यारे हनुमान।